0: ആകാശവാണി ഇപ്പോൾ രവിവാസരീയ സംഗീത സഭ വർഷ അഗർവാളിന്റെ സന്തൂർ വാദനം കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: നമസ്കാര അഖില ഭാരതീയ രവിവാസരീയ സംഗീത സഭയ്ക്ക് आज के इस गरिमामय समारोह में हम भारत की प्रथम महिला संतूर वादिका विदुषी डॉक्टर वर्षा अग्रवाल जी जो कि सूफियाना घराने की एकमात्र ऐसी भारतीय महिला कलाकार हैं जिन्हें संतूर वादन में अंतर्राष्ट्रीय स्तर पर ख्याति प्राप्त है का संतूर वादन प्रस्तुत करने जा रहे हैं.
2: नमस्कार. इन टुडेज प्रेस्टिजियस प्रोग्राम ऑफ द अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा we are going to present a santur recital by India's first female santur maestro Vidushi Dr. Varsha Agrawal, who is the only Indian female artist